जगत मिल गांदे रात दे नित चल चल जा गुरसिखी दी ए निशान साध संगत मिल गांदे रात दे नित चल चल जा शब्द सुरत परचा करे शब्द सुरत परचा करे सतगुर परच